सकाळ सकाळ जेतेबेळे एफएम रेनबो को ट्यून करिछंदि चलंते जणि नबा कोन रहिछि आजि प्रचारित हेबाको थिबा कार्यक्रम र सूचना प्रोग्राम हाइलाइट्स रे सकाळ 7:10 मिनिट रे आपण माने सुनि परिबे आमर स्वास्थ्य आजि एथिरे विषय रहिछि दांत एवं मुख गह्वरर जत्न आलोचना करिबे डाक्टर रवि रंजन साहू सकाळ 7:25 मिनिट रे आपण मानंकर कार्यक्रम शुभ सकाळ परे परे मॉर्निंग मेलो